0: ರಾಷ್ಟ್ರಪತಿನ ಗೋಡೋರ್ನ ಸಿಲ್ಯಾನೋವಸ್ಕಾ ದಾವಾಕೋವಾ ಇತ್ಯನಯ ಸಹ ದ್ವಿಪಕ್ಷೀಯ ವಾರ್ತಾನಂತರಂ ವಾರ್ತಾಹರೈಃ ಸಹ ಭಾಷಮಾಣ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಮುರ್ಮು ಪ್ರತ್ಯಪಾದಯತ್ ಯತ್ ಉಭೌ ಪಕ್ಷೌ ದ್ವಿಪಕ್ಷೀಯ ಸಹಯೋಗಸ್ಯ ಸಮಗ್ರ ವ್ಯಾಪ್ತಿಂ ಸಮಾಲೋಕಿತವಂತೌ ಸಹೈವ ಕ್ಷೇತ್ರೀಯ ವೈಶ್ವಿಕ ವಿಷಯೇಷು ವಿಚಾರ ವಿನಿಮಯಂ ಕೃತವಂತೌ.
1: आर्थिक सहयोग हमारे द्विपक्षीय संबंधों का एक अत्यंत महत्वपूर्ण स्तंभ है. हम अपने द्विपक्षीय व्यापार को दोगुना करने पर भी सहमत हुए. हमने आईटी, कृषि, फूड प्रोसेसिंग, फार्मास्यूटिकल्स, टेक्सटाइल्स तथा टूरिज्म, हॉस्पिटैलिटी और फिल्म मेकिंग सहित प्रमुख क्षेत्रों में सहयोग पर चर्चा. हम स्वास्थ्य सेवा में सहयोग पर अपने द्विपक्षीय अग्रीमेंट को भी रिन्यूअल कर रहे हैं.
0: अस्य मासस्य एकोनविंशे दिनांके एम वी गोल्डन लियो इति वाणिज्यिक पोते दुरापन्नस्य घातक आक्रमणस्य पृष्ठभूमौ भारतेन अद्य रूस देशस्य कूटनीतिकाधिकारी व्लादिमीर लादानोव इत्यसौ वैदेशिक कार्य मंत्रालयम् आहूतः. अस्मिन् दुःखादाक्रमणे चत्वारः भारतीय नागरिकाः स्वप्राणान् अत्यजन. अस्य भीषण प्रहारस्य निन्दां कुर्वन् स्वस्य गभीरां चिन्तां च प्रकटयन् वैदेशिक कार्य मन्त्रालयः स्पष्टीकृतवान् यत् एतादृशानि आक्रमणानि अन्ताराष्ट्रिय सामुद्रिक व्यापारस्य सुरक्षां स्थिरतां च क्षतिं नयन्ति. उत्तराखण्ड राज्ये अश्रान्तं जलवृष्टेः तथा यात्रा मार्गेषु संभाव्य भूस्खलन संकटस्य कारणात् अवधानतया ह्यः स्थगिता सुप्रसिद्धा चारधाम यात्रा अद्य पुनः समारब्धा. इयं पावनी यात्रा मण्डल प्रशासन आरक्षीय बलेन अथ अन्याधिकारी वर्गैः सह समन्वयं विधाय सुचारु रूपेण संचाल्यते. चीन ओपन बैडमिंटन प्रतिस्पर्धायां श्वः महिला एकल वर्गस्य भारतस्य अग्रगण्या क्रीडिका पीवी सिंधुः स्वस्य देशस्यैव उन्नति हुड्डां सम्मुखीकरिष्यति इति वार्ताः.
2: ಇದುವರೆಗೂ ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ವಾರ್ತೆಗಳನ್ನು ಕೇಳಿದ್ರಿ. ಇನ್ನೀಗ ಕೇಳಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮನಸ್ಸುಗಳ ಮಾತು ಮಧುರ.
3: ಇದು ಆಕಾಶವಾಣಿ ಎಫ್ಎಂ ರೇನ್ಬೋ 101.3 ಕನ್ನಡ ಕಾಮನವಿಲ್ಲು. ಮ್ಯೂಸಿಕಲ್ ಯೋರ್ಸ್, ಮ್ಯಾಜಿಕಲ್ ಯೋರ್ಸ್, ಮನಸ್ಸುಗಳ ಮಾತು ಮಧುರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಆಗ್ತಾ ಇರೋದು ಶ್ರಾವ್ಯ ಹರುಮನೆ. ಇಂದಿನ ಮನಸ್ಸುಗಳ ಮಾತು ಮಧುರ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಸಾಧನೆಯ ಕುರಿತಾಗಿ ನನ್ನ ನಿಮ್ಮ ಮಾತುಕತೆ. ಸಾಧನೆ ಅನ್ನೋದು ಅತ್ಯಂತ ಶಕ್ತಿಯುತ ಮತ್ತು ಸ್ಫೂರ್ತಿದಾಯಕ ಪದ. ಇಂಗ್ಲಿಷ್ನಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಅಚೀವ್ಮೆಂಟ್, ಅಕಾಂಪ್ಲಿಷ್ಮೆಂಟ್ ಅಥವಾ ಸಕ್ಸಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಕೇವಲ ಒಂದು ಗುರಿಯನ್ನು ತಲುಪೋದು ಮಾತ್ರ ಸಾಧನೆ ಅಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಪಟ್ಟ ಶ್ರಮ, ಎದುರಿಸಿದ ಸವಾಲುಗಳು ಮತ್ತು ತೋರಿದ ಧೀಮಂತಿಕೆ ಎಲ್ಲವೂ ಸಾಧನೆಯಲ್ಲಿ ಅಡಗಿರುತ್ತೆ.